जोगी अंदर जोगिया, तू भोगी अंदर भोगिया, तेरा अंत ना पाया, सुर्ग मच प्याल जियो, हो वारी हो वार ने कुर्बान तेरे नाव नू, राणा राव राज भैरम का उन झूठे कहन कहायो, हमरा राजन सदा सलामत ताको सगल कटा जस गायो, हमरा राजन सदा सलामत ताको सगल कटा जस गायो।